0: 91.2 FM. Hello Banaras,
1: पक्का बनारसी,
2: पक्का बनारसी.
3: 91.2 FM. Hello Banaras,
4: hello Banaras.
5: हेलो बनारस दुहावली.